0: कर्ता प्रबुदीपकर्ता महाप्रबुदीपकर्ता हि केवलम्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। ॐ शलकपुर जी महादेव की जय। देवादिदेव देवेश्वर महादेव की जय। श्रीदीप नारायण भगवान की जय। हिंदू धर्म सम्राट परमहंस स्वामी श्री माधवानंद प्रजी सद्गुरुदेव भगवान की जय। विश्वगुरु महामंडलेश्वर परमहंस स्वामी श्री महेश्वरानंद प्रजी गुरुदेव की जय। Salutations to the cosmic self.
1: Pozdravení vesmírnému já.
0: Salutations to Shri Lakpurji Siddha Pit Parampara.
1: Pozdravení Shri Alakpurjiho Siddha Pit Parampara.
0: My dundot pranams to our beloved Gurudev, His Holiness Vishwaguru Mahamandaleshwar Maheshwaranand Puriji.
1: Moje uctivé pozdravení jeho svatosti Vishwaguru Mahamandaleshwar Paramhansovi Svamijimu.
0: Om Namo Narayan and Hari Om to all the sannyasis.
1: Om Namo Narayan and Hari Om všem sannyasinům.
0: Good evening and Hari Om to all of you present here and watching through Swamiji TV.
1: Dobrý večer vám všem, kdo jste tady přítomní a kdo se díváte přes Swamiji TV.
0: I had already my part in the morning, so today in the evening we will talk.
1: Já už jsem měl přednášku dopoledne dnes, takže je řada na Vivek Purijim.
0: But you know we can't skip this.
1: Ale víte, že nemůžeme vynechat tady to učení.
0: So we will do this and then we will see what Vivek Purijim will give you.
1: Takže napřed tohle.
0: Shri Gurubhyo Namah Hari. Oka Eta Bhyam Guru Bhakti Da Bhyam Vairagya Samraja Da Pujana Bhyam Namo Namah Shri Guru Padukabhyam Kavitvavara Shinishakarabhyam Daurbhagya Davam Buddha Malikabhyam Duri Kretanam Ravipatitabhyam Namo Namah Shri Guru Padukabhyam Nata